0: गिलास तुम कुफा भी
1: दिफकिन मस्चपकन तोंपन असवा जंतो चांच वितनो लारेक ओच फितेन गमी कुरियांग अच्छ कमी तोव मारनी फोक फरिंग अति फोक चेक पम नाच कराज नस कराज नारेक के ता फ्रेक चंग अतन फोक फोट जुगन सेक फोट में नमें चुन लोक न सेक कची वो फाफा फोट त्याक वनो त्याक विस त्याक मलोंग अति कलों त्याव कुनी आफा वेरुन तंग अतन फंग अम्प्यांग नंदाल फियावान हस तोक न चिंबा आल सिस मन गन आम फोट चारन मी फंग आम ओहच नम फिसिंग स्न बार बार फोजे चमे सुबिक माई फंतंबा अगजे मन बाद लाव चिमिन जान तोहच वेलुन तंग अतन फ्रेस अंक्यांग फिटाकाल फिटाकन फंकत्या वंग न तो ओफंग फोजे मकोल चेंग मलागास मानं कास चंग चिम से वार चका से चमालें क्या लोफंग मंदों चाचे मेरे हरे फो गास ता तो बे जाजा गास तेरा गास फो ओचुन मेन कर न आचुजान तम राजंबे नि आज नु वन कुलाक न तन न रियन चार गास चार फर नि कांत कि तोंजा म्याक्ट अम फंता कोनांत फतन नि पुरो कि गास सिकार अरो वक चवोच ति फोक फेफंगा ति फोक दोस कोम नंगा से चतन जाजक के न मलाजमेंत ओच साइंग ति मन्युन मंदों चाचा मरे हरे फो जातो Simenga chakarazako
2: Nariririren sasany fotony ny sasany tsy mafantatra ny lanjany dia lanjalanjany foko impitina matika ny lela ko magneky fo mavesatra ny fitiavako ananjy ke tiako za tiako ano tiako zareo dia tiako atsika satria raha ny anatra dia ny fifankatiavana sy fanajanana fiavanana mampiavaka atsika ke tiako mahita gasy mizaratsika agnatin'ny hafaliagna maravoravo mahita soroka milanja tongotry mamindra miaraka agnatin'ny fahoriagna ke tsariako ma agasy ana na dia amin'ny hafa aza gasy midika fery mamaignatra tsy mety sitragna gasy asandratona ampelatagnina fa raha kolontsaigna tsika tsy tokony indraka gasy aza magneky andevozin'ny vola fa ny vola tsy mampiavagna fa mampiparitaka
3: e gasy
2: toagna amin'nyorombato ny fombatsika fa aza totoafapasika fa mitadiny veryny eka mana iragna aza mbidiny tanindrazagna taninao fa lasa tsisy levegnana ny taranake ovao rano balany favalinao mba tsy hanimba ny hasagna tokony anaranake aza matahotra fa zagna ariny inao koa tsy hagnampy anao ny magnitry ndrignany hafa e aza maignatra karazagna mandomatratra mirey afa gasy
3: iakale
0: sotra tomboko lahy sotra tomboko vavy

0: कुलास तुम कुफा भी
1: निवान से चाम जोना फुमारे अच मुलाना सोंसन तीने नंप्रिस्ता अफतिये मिनिस्टर से अचुनिस मुचारकार से तुंगा निम्न लापन तनान से या नाम फारे अरी वे राचुं प्रिस्ता नरो मगती चुमाजो न्यूनारे तीने निश्चिसरा राई ने नहीं जाने निवान से रफामियास फुल तिमाना चुरुवारी म्यूटो नंदाला ने नो इजियान म्याचुनिया Rione mamela fa de manaraka na nihanina hoanina zao tsisy tsony
2: tsotsy fotoana nyfamezatsinytsombo zao azonao fa zavatra tiana ambary reo zany a chauffeur sy receveur daholo zay reo a misy fady amanjanaka ny tsirairay avyko de ny zavatra mba ti takinay zany de hoe mba jerevana momba anay hoe aiza ho aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'le izy de mba tokony jerevana akaiky zany momba anay hoe aizahoaiza zay mamelomba de manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso